102.7 MHz आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ, शके 1948, अर्थात 30 जून 2026. सकाळचे 5:57 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो, मंगलवाद्यांनी आजच्या प्रसारणाला सुरुवात करीत आहोत.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 6 वाजता आहेत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरील हिंदीतील बातम्या सहक्षेपित करीत आहोत.

माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील चिरडे नगराध्यक्ष, सुभाष राठोड सभापती, सुशांत इंगोले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक किशोर राठोड, शंकर राठोड, रोहित पवार, रमेश लुटे, नीळकंठ मिरासे, धनराज राठोड. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक प्रवीण भगत, प्रमोद यंगड, विनोद महाराज चव्हाण, प्रकाश राठोड दारव्हा.

0: श्रोते हो, आताच आपण सुरेश वाडकर यांना ऐकलत. शब्द होते संजय चुरमुरे यांचे आणि संगीतबद्ध केले होते मानसिंग जवीर यांनी.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उमेश चव्हाण, लीलाधर चव्हाण, किरण चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण. भारी असोला जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय रंगे, संदीप सरोदे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश दुबे, आनंद झोळ, एकनाथ माहूरकर, दारव्हा.
0: श्रोते हो, मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नंदू होनप यांनी संगीतबद्ध केलेली ही पारंपरिक रचना. स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नरुभाऊ नगराळे, शेरुभाऊ हिराणी, घनश्याम नगराळे, मोहदा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाबूराव लडबडे, गिरीधर गुघाणे, संजय वासुदेव भालेराव, राजेश चव्हाण, अनिल राठोड. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप राठोड युवा सेना, विवेक राम जाधव युवा सेना, चंद्रदीपा चव्हाण युती सेना, योगेश गवळी.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया आशिष विलेकर यांची रचना. संगीतबद्ध केली आहे शैलेश दानी यांनी आणि ही रचना गायली आहे साधना सरगम यांनी.

0: श्रोते हो, या भक्तिरचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. यावेळी सकाळचे 6:30 झाली आहेत.
1: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी तालुका प्रमुख, राजू दुधे शहर प्रमुख, उज्ज्वला विनोद वांड्रसवार. माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश राठोड, गोपाल चव्हाण, हिम्मत सावंत, वसंता चव्हाण, परसराम जाधव, अजीज खान. कुमारी तनिष्का घनश्याम नगराळेच्या उपचारासाठी नामदार संजय भाऊ राठोड यांची मदत झुंबडीतील देवासारखी. अशा मानवरूपी देवाला कुमारी तनिष्कातर्फे वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा.
0: श्रोते हो, आता ऐकूया चिंतन या विचार मंथनाच्या कार्यक्रमात स्वाती जोशी यांचे विचार, भाग दुसरा.
2: नमस्कार.

0: मी सौभाग्यवती स्वाती देवेंद्र जोशी आणि आजच्या माझ्या चिंतनाचा विषय आहे प्रार्थना. प्रार्थयते इति प्रार्थना, याचना विनंती करणे म्हणजेच प्रार्थना. प्रार्थना साधारणपणे देवाची केली जाते. वास्तविक बघता प्रार्थना या शब्दामध्ये देवतांची स्तुती किंवा ज्या कोणाची प्रार्थना आपण करतो आहो त्यांना विनंती करणे, याचना करणे किंवा त्यांची प्रशंसा करणे हा अर्थ अपेक्षित असतो. पण आपण जर समाजाचे निरीक्षण केले तर आपल्याला लक्षात येईल की आपण त्यातून फक्त आर्जव, मागणी, आपल्या अडचणींचे रडगाणे गाणे एवढाच अर्थ आपण गृहीत धरतो. वास्तविक बघता प्रार्थना या शब्दाचा केवळ तेवढाच अर्थ अपेक्षित नाही. प्रार्थना या शब्दामध्ये आणखी एक अर्थ लपलेला आहे आणि तो म्हणजे स्तुती करणे. विष्णुदास आदि कवींनी ज्या आरती वगैरे साहित्य लिहिलेले आहे ते काय आहे? त्याही प्रार्थनाच आहे. प्रार्थनेमध्ये त्यांनी त्या त्या देवतांची स्तुती किंवा प्रशंसाच केलेली आहे. प्रार्थना म्हणजे मागणी किंवा अर्जव हा जरी अर्थ आपण घेतला तरी मागणी कशाची, कशा स्वरूपाची असायला हवी याला देखील अत्यंत महत्त्व आहे. आपणा सर्वांना पसायदान माहिती आहे. माऊलीने त्यांना अत्यंत छळणाऱ्या समाजाला त्रास होऊ दे, त्यांना दुःख त्यांच्या वाट्याला येऊ दे अशी मागणी केलेली नाही, तर संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची मागणी त्यांनी केलेली आहे. एवढेच काय, खळाची व्यंकटी सांडो असे म्हणताना खळ म्हणजे दुर्जन नष्ट हो असे माऊली म्हणत नाही, तर त्या दुर्जनांचे दुर्जनत्व नष्ट हो अशी मागणी विधात्याकडे माऊली करतायत. म्हणजे मागणीसुद्धा कशी असावी याला महत्त्व आहे. प्रार्थना याचा अर्थ केवळ शब्दोच्चार हा अर्थ नसून आपल्या अंतर्मनाने परमेश्वराशी एकरूपत्व साधणे म्हणजे प्रार्थना. म्हणजे आपल्या स्वत्वाचा विसर पडून, अहंकाराचा लोप होऊन निसर्गाचे स्वामित्व स्वीकारणे म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आपल्याला नम्र होणे, विनयाने वागणे शिकविते. कारण त्यामध्ये शब्दांपेक्षा मनाच्या भावनेला जास्त महत्त्व असते. प्रार्थना करणारी व्यक्ती शक्तिशाली, दुर्बल, श्रीमंत, गरीब कोणी असो, नियती, निसर्ग, परमेश्वरासमोर ती लहानच असते. आणि म्हणून प्रार्थना करताना नम्रतेचे भाव अतिशय महत्त्वाचे आहे. प्रार्थनेला सामाजिक स्तर, लिंग, धर्म, देश, काळ या कशा कशाचे बंधन नाही. प्रत्येक ठिकाणी प्रार्थनेचा एकमेव उद्देश असतो आणि तो म्हणजे मानवीयता निर्माण करणे. सर्वे भवंतु सुखिनः अशा प्रकारे प्रार्थना ही सगळ्यांसाठीच करायला हवी. आजच्या धावपळीच्या ताणतणावाच्या काळात प्रार्थना ही मनाला शांती देणारे, मनावरील ताण कमी करणारे प्रभावी माध्यम आहे. दिवसभराचा कितीही ताण असला, मन कितीही अस्थिर असले तरी संध्याकाळी डोळे मिटून संथ लयीतील एखादी प्रार्थना मन लावून ऐकली की मनाची अशांतता, अस्थिरता नाहीशी होऊन आत्मिक बळ निर्माण होते. प्रार्थना म्हणजे केवळ आपल्या मागण्या देवासमोर ठेवणे हे नसून देव, प्रकृती माझ्यासाठी जे करेल ते योग्यच आहे हे स्वीकारणे होय. आपल्या भावना देवांपर्यंत पोहोचविण्याचा दुवा म्हणजे प्रार्थना होय. धन्यवाद.
1: श्रोतेहो, चिंतन या विचारमंथनाच्या कार्यक्रमात स्वाती जोशी यांचे विचार आताच आपण ऐकलेत. भाग होता दुसरा. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत.
2: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार, चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे, गजल पवार, अनिल औटिक, दादाराव सावंत, कुणाल जाधव, राजू पवार. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजूदास जाधव, यशवंत पवार, गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख, मनोज सिंगे, उत्तम काका ठवकर, मनोज नाल्हे तालुका प्रमुख. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच शीतलताई कृष्णा राठोड, दिलीप राठोड, उदल चव्हाण.

श्रोतेहो, रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमामध्ये खरीप पिकांसाठी अन्नद्रव्यांचे नियोजन याविषयी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून प्राप्त माहिती वाचकस्वर भावना कांबळे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर अनुक्रमे मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. 6:55 दिनविशेष हा कार्यक्रम. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. मिश्र संगीताची वेळ असेल 7:40. 8:15 हिंदी चित्रपट संगीत.

श्रोते हो, सकाळी 8:40 चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 9 विविध भारती सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल मुंबई केंद्रावरून, 10 सुगम संगीत, 10:30 NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग आम्ही प्रसारित करू, सकाळी 11 श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित कार्यक्रम आपकी पसंत, दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल,

0: श्रोत्या दुपारी 1 वाजता सुगम संगीताचा कार्यक्रम आणि 1:30 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 2 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. सायंकाळी 5:30 युवावाणी आणि 6 वाजता विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून अनुक्रमे आपण ऐकू शकाल. 6:30 ICC महिला T20 क्रिकेट विश्वचषक 2026 अंतर्गत ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज संघादरम्यान पहिल्या सेमीफायनलचं लंडन इथं खेळल्या जात असलेल्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. 7:15 क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन. सायंकाळी 7:30 किसानवाणी या कार्यक्रमात गोठा व्यवस्थापन याविषयी अनुजा बंडू शहापुरे, मुक्काम पोस्ट दानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. रात्री 8 वाजता आणि रात्री 9 वाजता क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष वर्णन दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तर असे असतील आमचे आजचे कार्यक्रम. या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आकाशवाणी यवतमाळ. श्रोतेहो, कार्यक्रमाची रूपरेषा आताच आपण ऐकलीत. आम्ही बोलत आहोत 102.7 MHz आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:40 झाली आहेत.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छू जगदीश जाधव, सुनील राठोड, रवी राठोड, पुष्पाताई ससाणे, परमेश्वर राठोड. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, शिवसेना संपर्क प्रमुख, यवतमाळ. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उर्जिता सुखदेव राठोड, सोपान घुगाने, राजू जाधव, विलास खेडेकर.
0: श्रोतेहो, ऐकूया दैनंदिन कृषीवाणी.
2: शेतकरी बंधू भगिनींनो सुप्रभात, नमस्कार. मंडळी, कृषीवाणी या दैनंदिन सदरात आज आपण माहिती जाणून घेऊयात खरीप पिकांसाठी अन्नद्रव्याचे नियोजन.

0: याविषयी। मंडळी, दरवर्षी आपण माती परीक्षण करूनच खतांची मात्रा वापरत असाल याची खात्री आहे। शक्यतो अन्नद्रव्यांचे नियोजन हे माती परीक्षणावर आधारित असल्यास रासायनिक आणि इतर निविष्ठांवर होणारा नाहक खर्च टाळता येतो। समजा मातीचे विश्लेषण करणे शक्य झाले नाही, तरी मागील वर्षीच्या माती परीक्षण अहवालाचे अवलोकन करावे। साधारणतः कोणत्याही पिकासाठी अन्नद्रव्याचे नियोजन करताना अनेक बाबी लक्षात घ्याव्या लागतात, त्या याप्रमाणे। सर्वप्रथम पिकांची फेरपालट करावी। एकरी कमीत कमी 5 गाड्या शेणखत टाकावे। शेणखत शक्यतो पेरणीच्या 15 ते 20 दिवस अगोदर मातीत मिसळेल असे टाकावे। शेणखताची उपलब्धता कमी असल्यास धेंच्या, ताग यासारख्या पिकांची लागवड करून 35 ते 40 दिवसानंतर मातीत गाडावे। यामुळे जवळपास 35 ते 40% रासायनिक खत मात्रा कमी करता येईल। धेंच्या किंवा ताग यांचे बियाणे उपलब्ध नसेल तर शेताच्या बांधावर गिरीपुष्पाचे खुंट लावावे, ज्यामुळे भविष्यात त्याची वाढ झाल्यानंतर त्याचा पाला हिरवळीचे खत म्हणून वापरता येईल। शेतातील कचरा जमा केला नसेल तर त्याचे योग्य पद्धतीचा अवलंब करून सेंद्रिय खतात रूपांतर करावे। खत तयार करणे शक्य नसेल तर उपलब्ध कचरा शेतातच गाडून टाकावा, ज्यायोगे जमिनीतील सेंद्रिय कर्ब वाढण्यास मोलाची मदत होईल। ज्यांच्याकडे गांडूळ खत उपलब्ध आहे त्याचा पेरणीच्या अगोदर वापर करावा। पेरणीच्या वेळी जैविक खतांचा वापर न विसरता करावा। रासायनिक खत वापरताना युरिया, सुपरफॉस्फेट, पोटॅश यांचा सरळ खताद्वारे वापर करावा। सरळ खते उपलब्ध नसल्यास 10-26-26, 19-19-19, 18-18-10 यांचा वापर केला तरी चालेल, परंतु अन्नद्रव्यांचे संतुलन होणे गरजेचे आहे। पीक वाढीच्या काळात पाण्यात विरघळणारे खते म्हणजेच 12-61-0, 05-34, 13-45 यासारख्या खतांचा पिकावरील अन्नद्रव्याची कमतरता लक्षात घेऊन वापर केल्यास फायदा दिसून येतो। ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची आणि सूक्ष्म सिंचन पद्धतीची उपलब्धता आहे त्यांनी पेरणीपासूनच पाण्यात विरघळणाऱ्या खतांचा वापर केल्यास फायद्याचे ठरते। पीक लागवड करताना गळीत धान्य म्हणजेच सोयाबीन, तीळ, सूर्यफूल, भुईमूग हे असल्यास माती परीक्षण अहवालानुसार गंधकाचा वापर जरूर करावा। विदर्भातील जमिनीमध्ये शक्यतो जस्ताची कमतरता आढळते, त्यामुळे माती परीक्षण अहवालानुसार अथवा पिकांवर आढळणाऱ्या अन्नद्रव्याच्या कमतरतेनुसार सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करावा। यामध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट यांचा जमिनीद्वारे 10 ते 15 किलो प्रति हेक्टरी अथवा फवारणीद्वारे वापर करावा।
1: श्रोतेहो, दैनंदिन कृषीवाणी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात। वाचक स्वर होता भावना कांबळे यांचा। आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। सकाळचे 6:45 होत आहेत। थोड्याच वेळात आरोग्यम, धनसंपदा आणि 6:50 आणि परिसर अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत। सर्वप्रथम आरोग्यम, धनसंपदा।

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटीसुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या

0: समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाही आहे. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्य आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्य तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी, खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्यूट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशयसुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलं आहे आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
1: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी दिलेली माहिती आत्ताच आपण ऐकलीत. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोत्याहो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक ह्याने लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं

0: झाडे राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल, आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढी आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, ते डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीची अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्याएवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं, दुसरं जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्याच्यात साठून राहत असतं, आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खालीही ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तर तिथले ओढे नाले झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो, प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो, तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो, अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही, पर्यावरण म्हणजे ही जमीन ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे, आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला का म्हणतो आपण कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर आता काय होणारच नाही. पालापाचोळा कुजायला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडांची. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत, आणि ते खाली 12 महिने ओढ्याना जात. ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस थांबल्या थांबतात, कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पिकवत असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामुळे तलाव असेल, धरणं असतील, पाणी साठवणं कमी झालं. आणि हा सुपीक गाळ तळाला जातो आणि पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो म्हणजे निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरं, आपला संदर्भ पर्यावरणाचा देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं. पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही उडवायचं, आपलं सकनंद खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणता जल जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वीची अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 6:55 झाली आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उमेश चव्हाण, लीलाधर चव्हाण, किरण चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक मंगला किशोर निंबेकर, मुकेश कळंबे, सतीश शेटे, भारती सावदे, ब्रह्मदेव नारनवरे, मयूर झाडे, हिम्मत सावंत. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत कोल्हे, मोहन पाढेन, वसंतराव नागोलकर, मेधनकर पाढेन.
0: श्रोतेहो, प्रसारित करीत आहोत दिनविशेष.

श्रोते हो, आज दादाभाई नौरोजी यांचा स्मृतिदिन आहे. भारताचे थोर राजकीय नेते, अर्थशास्त्रज्ञ, लेखक आणि भारताचे पितामह म्हणून त्यांना ओळखले जाते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे संस्थापकांपैकी एक होते. श्रोते हो, दादाभाई नौरोजी यांचा जन्म 4 सप्टेंबर 1825 रोजी एका पारसी कुटुंबात मुंबई येथे झाला होता. दादाभाई नौरोजी हे पारसी विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, कापूस व्यापारी आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातल्या राजकारण्यांच्या पहिल्या पिढीतील ते होते. त्यांनी लिहिलेल्या प्रॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया या पुस्तकाने भारतातील संपत्तीचा ओघ हा ब्रिटनकडे कसा वाहिला जात होता याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. 1892 ते 1895 या कालखंडात ते ब्रिटिश संसदेच्या कनिष्ठ गृहात संसद सदस्य होते. ब्रिटिश संसदेत निवडून गेलेले ते पहिलेच आशियाई व्यक्ती ठरलेत. श्रोते होते, भारतीय राष्ट्रवादाचे प्रणेते मानले जातात. भारतीय अर्थशास्त्राचे जनक जहाल आणि मवाळ यांच्यात सुवर्णमध्य साधणारे ते नेते होते. भारतीय स्वराज्याचे नेते देखील त्यांना मानण्यात येते. इंग्रजांच्या मतदारसंघातून निवडून येणारे आणि हाऊस ऑफ कॉमन्सचे सभासद बनणारे ते पहिलेच भारतीय होते. 1883 साली ब्रिटिशांकडून त्यांना जस्टिस ऑफ पीस हा किताब देण्यात आला. मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालयात नियुक्त होणारे ते पहिलेच भारतीय. ते राघव भांडारकर यांचे आवडते भारतीय प्राध्यापक होते. श्रोते हो, दादाभाई नौरोजी केवळ त्यांच्या वसाहतवाद विरोधी विचारांसाठी आणि पुरोगामी आदर्शाच्या पुरस्कारांसाठीच नव्हे तर त्यांच्या प्रेरणादायी भाषणासाठीही ते ओळखले जातात. जसे की 1893 काँग्रेस पक्षाला उद्देशून केलेले त्यांचे अध्यक्ष भाषण. श्रोते हो, दादाभाई नौरोजींचा शोषण सिद्धांत हा वसाहत म्हणून भारत आणि सत्ता म्हणून ब्रिटन यांच्यातील संबंधाच्या त्यांच्या परीक्षणातून उदयास आला होता. त्यांनी अनेक राजकीय पदे देखील प्राप्त केली होती. श्रोते हो, 30 जून 1917 रोजी सायंकाळी दादाभाई नौरोजी यांनी मुंबई येथे त्यांचे निधन झाले. त्यांना शतशहा नमन.

0: श्रोतेहो, दिनविशेष या कार्यक्रमामध्ये दादाबाई नवरोजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त लघुभाषण आत्ताच आपण ऐकलत. संकलन आणि वाचक सूर होता राहुल कंगाल यांचा. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. श्रोतेहो, यावेळी सकाळचे 7 वाजले आहेत. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार जिल्हा प्रमुख, SP राठोड, रवी पाटील, प्रवीण भगत, घनश्याम नगराळे.
2: अपने बिजनेस को बढ़ाने के लिए लीजिए आकाशवाणी का सहयोग और दीजिए उसे बुलंदियों के पंख.
3: आपका बिजनेस लोकल है या राष्ट्रीय, आकाशवाणी देती है उपभोक्ताओं तक पहुंचने का हर विकल्प. आकाशवाणी के विभिन्न चैनलों पर विज्ञापन देना सुलभ और सस्ता.
4: महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
5: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
4: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
5: संपर्क गजानन समृद्ध वारसर 95 274 28 472.

आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे स्वप्नांना सोनेरी किनारी. आकाशवाणीवरून जाहिरात म्हणजे यशस्वी उत्तुंग भरारी. आकाशवाणीवरून जाहिरात करूया, संपन्नतेचा हात धरूया.

झरझर जरा अवखळ जरा जसा निसटतो अलगद पारा हसरे पाणी पक्ष्यांची गाणी हिरव्या राणी।

घनगर्द आभाळ धरित्रीला टेकलेलं. एक झाड हिरवगार डोहाकडे झुकलेलं. एक थरा अवखळ खळाळून वाहणारा. एक डोंगर जलाशयात प्रतिबिंब पाहणारा. आज जे आहे ते उद्या असेल का? येणाऱ्या पिढीला ते पुस्तकातच दिसेल का? चला वसुंधरेचा ठेवा जतन करूया.

102.7 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ. जनमानसांच्या मनातील संवाद, तुमचा आवाज, तुमचा नाद, आकाशवाणी यवतमाळ.

आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्रावरील प्रादेशिक बातमीपत्र आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास अनुक्रमे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
7: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
8: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
9: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
10: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
0: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे

0: सुमारे 1200 पानांचं दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे. तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
1: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खटल्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
0: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
2: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
0: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपर फुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10वीपर्यंत मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1 लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच

येलो मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखांहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट

0: करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ऍपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीडनाशक यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं, या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहे. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
0: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपर फुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50,00,000 शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली?

0: आम्ही तर शाळेत घेतली आहे.
1: आता मी पण घेते.
2: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
3: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

0: श्रोते हो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत. जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे. या कार्यक्रमात तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता. दूरध्वनी क्रमांक आहेत 4515 41 39 आणि 4515 41 30. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोते हो, अवश्य ऐका उदरभरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: २०२६ या वर्षासाठी योग दिनाची संकल्पना आहे निरोगी वृद्धत्वासाठी योग. श्रोते हो, योग दिनानिमित्त आयुष मंत्रालयातर्फे योग संगम पोर्टल सुरू करण्यात आले. त्या माध्यमातून विविध योग संस्था, शासकीय विभाग, शैक्षणिक संस्था, स्वायत्त संस्था, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक संस्थांना 21 जून रोजी प्रधानमंत्र्यांच्या मुख्य योग कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. योग संगम पोर्टल.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जातं. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.
3: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो महाराष्ट्र

0: महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूर्वक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्त्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आत्तापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल, मालती तांबे वैद्य ह्या पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो 1995 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
0: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे. कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आत्तापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आत्तापर्यंत?
1: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा

0: तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत. आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने, जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की एम टी डी सी नेमकं काय करते किंवा एम टी डी सीनी काय करायला पाहिजे, यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही. आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये एम टी डी सी म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील, ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतं आहे त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्यसुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की एम आय डी सीनी खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खाजगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की एम टी डी सी जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की एम टी डी सी जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारने स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती, त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे. तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळसारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन गृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन गृह आमच्या स्वनिधीमधूनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्त्वपूर्ण भाग आहे. तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला एम टी डी सी कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण ह्यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना

0: हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास, अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाही आहेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत.
2: सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोते, आजच्या भागात आपण MTDCच्या कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोतेहो, प्रायोजित कार्यक्रम दिलखुला साताचा आपण ऐकलात मुंबई केंद्रावरून. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 7:40 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मिश्र संगीत. सर्वप्रथम ऐकूया जफर गौरखपुरी यांची शब्दरचना. संगीत आणि स्वर आहे अशोक खोसला यांचा.

माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच शीतलताई कृष्णा राठोड, दिलीप राठोड, उदल चव्हाण, युवराज आडे. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक ओम चव्हाण, प्रवीण पवार, रामराव चव्हाण, प्रेमराज भभूतकर, अविनाश जाधव, राजकुमार गायकवाड, सुनील राठोड, सुरेश काजळे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तारासिंग राठोड, विकास जाधव, गजानन मनवर, सदाशिव चव्हाण, गोपाल राठोड. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक वामन राठोड, चरण

0: राठोड, चरण आडे, खुशाल कडूकर, हरिओम गोघाने, प्रशांत ठाणे, हरीश राऊत, संजय राऊत, रमेश महल्ले, माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पिंकेश देशकरी, आत्माराम बागवाले, प्रमोद राठोड, सुरेखा, धनराज राठोड. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश पवार, विकास राठोड, शिवपुरी पहूर. हिवरी अकोला बाजार जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक योगेश वर्मा, योगेश राजूरकर. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उर्जिता सुखदेव राठोड, सोपान घुगाने, राजू जाधव, विलास खेडेकर.
1: श्रोतेहो, मिश्र संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुरेश वाडकर यांना.

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, सीमाताई नितीन चौधरी, चेतन राठोड, सुधाकर जाधव, रवी चौधरी. महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCOM, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज, आर्णी रोड, यवतमाळ. NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर, 95-274-28-472.
0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छु जगदीश जाधव, सुनील राठोड, रवी राठोड, पुष्पाताई ससाणे, परमेश्वर राठोड.
2: नमस्कार, आज हमारे साथ जुड़े हैं डॉक्टर मोहम्मद गौस शेख खाजा, पीडियाट्रिशियन उमरखेड़ से, जो मॉनसून के दौरान बच्चों को सेहतमंद रखने के लिए कुछ जरूरी सलाह और टिप्स शेयर करेंगे. डॉक्टर, मॉनसून के मौसम में या जब स्कूल दोबारा शुरू होते हैं तो बच्चे ज्यादा बीमार क्यों पड़ते हैं?
3: इस मौसम में बहुत सामान्य बात है, स्कूल खुलने और मानसून शुरू होने के दौरान बच्चों में सर्दी, खांसी और बुखार जैसी समस्याएं अधिक देखने मिलती है. मौसम में बदलाव, बारिश में भीगना या लंबे समय तक गीले कपड़े में रहना संक्रमण का खतरा बढ़ा सकता है. साथ ही छुट्टियों के बाद बच्चे फिर से कक्षा में एक साथ आते हैं, एक दूसरे के करीब रहते हैं, साझा चीज़ों को छूते हैं और लगातार संपर्क में रहते हैं. ऐसे में वायरल संक्रमण एक बच्चे से दूसरे बच्चे तक आसानी से फैल सकता है.
2: एलेम्बिक फार्मा द्वारा जनहित में जारी.
0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तारासिंग राठोड, विकास जाधव, गजानन मनवर, सदाशिव चव्हाण, गोपाल राठोड. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष गावंडे, गोपाल चोले, प्रल्हाद राठोड सर, किसन आडे, शैलेश राठोड शाखा प्रमुख, निखिल वडे युवा सेना शाखा प्रमुख. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बंडू खंडारे, ज्ञानेश्वर राऊत, सिद्धेश्वरी मनोज ढेकेकर, सचिन खंडारे, कोलवाई.
4: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर सारंग तारक.
5: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळा सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे, गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
4: अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत कोल्हे, मोहन पाढेन, वसंतराव नागोलकर, मेधनकर पाढेन.
6: श्रोते हो, कार्यक्रमा शेवटी ऐकूया अदनान सामी आणि आशा भोसले यांना.

श्रोते हो, या रचनेबरोबरच मिश्र संगीताचा हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8 वाजता आहेत. थोड्याच वेळात समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: इच्छुक गोपीचंद चव्हाण, पुंडलिक चव्हाण, विशाल राठोड, गोविंदा जोशी, प्रवीण ढगे, तरणोळी।
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री।
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली।
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय।
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण पीएफआरडीए द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल। आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा। अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा। रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत।
0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक विजय मलमकार, सुजाता राऊत, अमोल मोखडकर, संजय शिंदे, तुकाराम बिजवे।
3: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया जान चित्रपटासाठी मनहर उदास आणि अलका याज्ञिक यांच्या युगल स्वरातील आनंद बक्षी यांचं गीत संगीतबद्ध केलं आहे आनंद मिलिंद यांनी।

रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या तर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक प्रवीण भगत, प्रमोद यंगड, विनोद महाराज चव्हाण, प्रकाश राठोड दारव्हा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा.

श्रोते हो, या रचनेबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. सकाळचे 8:30 होत आहेत. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरण विषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसार भारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या सामुद्रधुनी

0: रेल्वेच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जन मुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपट विषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा. आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीत. सर्वप्रथम ऐकूया अभिजित आणि अलका याग्निक यांच्या युगलस्वरातील बादशाह चित्रपटातील समीर यांची रचना. संगीतकार अनु मलिक.

हिवरी अकोला बाजार जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक योगेश वर्मा, योगेश राजूरकर. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश दुबे आनंद झोळ, एकनाथ माहूरकर, दारव्हा.

0: श्रोते हो, आताच आपण उदित नारायण आणि सहकाऱ्यांनी गायलेलं आनंदबक्षी यांची रचना ऐकलीत. संगीत दिलं होतं शिवहरी यांनी आणि चित्रपट होता डर.
1: नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष गावंडे, गोपाल चोले, प्रल्हाद राठोड सर, किसन आडे, शैलेश राठोड शाखा प्रमुख, निखिल वडे युवा सेना शाखा प्रमुख. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक राजू गोरडे, राजू राठोड, देवीचंद जाधव, प्रमोद राठोड, चेतन ठाकरे.
0: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर एक कविता होत गदर चित्रपटासाठी उदित नारायण यांना. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार उत्तम सिंग.

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बंडू खंडारे, ज्ञानेश्वर राऊत, सिद्धेश्वरी मनोज ढेकेकर, सचिन खंडारे, कोलवाई. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पिंकेश देशकरी, आत्माराम बागवाले, प्रमोद राठोड, सुरेखा धनराज राठोड.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकवित आहोत आर डी बर्मन यांच्या संगीत निर्देशनात गुलजार यांचं गीत, तर मासूम चित्रपटातील ही रचना गायली आहे लता मंगेशकर यांनी.

श्रोतेहो, मासूम चित्रपटातील या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आम्ही बोलत आहोत 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. सकाळचे 9 वाजता आहेत. थोड्याच वेळात विविध भारती सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो विविध भारती सेवेचे कार्यक्रम आताच आपण ऐकलेत. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 मेगाहर्ट्सवर. श्रोते हो यावेळी सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीत. सर्वप्रथम ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे यशवंत देव यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत ऐकलं. रचना गायली होती अनुराधा पौडवाल यांनी.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप वानखेडे सर, देवानंद भाऊ मनवर, निशांत यशवंत पवार, कारंजा.
2: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सारंग तारक.
3: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे, गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
2: अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेडद्वारे जनहितार्थ प्रसारित.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक राजू गोरडे, राजू राठोड, देवीचंद जाधव, प्रमोद राठोड, चेतन ठाकरे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक किशोर राठोड, शंकर राठोड, रोहित पवार, रमेश लुटे, नीळकंठ मिरासे, धनराज राठोड. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेखर राठोड, घनश्याम नगराळे, अमित मेहरे, विकास क्षीरसागर, परू चव्हाण, यवतमाळ.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आणि कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत भारा तांबे यांची रचना. संगीतकार श्रीनिवास खडे आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

0: श्रोते हो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मधुकर जोशी यांचं गीत ऐकलं. संगीत दिलं होतं दशरथ पुजारी यांनी.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय मलमकार, सुजाता राऊत, अमोल मोखडकर, संजय शिंदे, तुकाराम बिजवे.
2: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सारंग तारक.
3: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे, गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
2: अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक बाबूराव लडबडे, गिरीधर गुघाणे, संजय वासुदेव भालेराव, राजेश चव्हाण, अनिल राठोड. हिवरी अकोला बाजार जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. शुभेच्छुक योगेश वर्मा, योगेश राजूरकर. रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या तर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
0: श्रोते हो, सुगम संगीताच्या कार्यक्रमामध्ये शेवटी ऐकूया शांता शेळके यांचं गीत. स्वर आहे जयवंत कुलकर्णी यांचा आणि संगीत देवदत्त साबळे.

श्रोतेहो, या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त करीत आहोत. आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत NCERT द्वारा प्रस्तुत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. सकाळचे 11 वाजले आहेत, प्रसारित करीत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.
1: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद. चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद. आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

आपकी पसंद ऐकणाऱ्या सर्व रसिक श्रोत्यांचं कार्यक्रमात स्वागत आणि आपला रेडिओ मित्र राहुल कंगालेचा सस्नेह नमस्कार। श्रोते हो, वळूया आजच्या कार्यक्रमाकडे आणि कार्यक्रमात सुरुवातीला ऐकवीत आहोत आय हेट लव्ह स्टोरी चित्रपटासाठी शेखर रावजीयन यांना। गीत आहे कुमार यांचं, संगीतकार विशाल शेखर आणि पसंती या श्रोत्यांची आहे। पांढरकवडा येथून अनंता लक्ष्मण राजुलवार, भावनाताई राजुलवार, आदित्य लाजुलवार, अनुष्का राजुलवार यासोबतच संघमित्र श्रोता संघ वार्ड क्रमांक 1 पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगनकर, दिशांत कुमार सिंगनकर, वंदना धुळे, अर्पिता धम्ममित्र आणि समस्त सिंगनकर परिवार। याच गीताकरिता पसंती आहे गौतम नगर जिल्हा नांदेड येथून प्रभाकर जोंधळे आणि आरती जोंधळे यांची। ऐकूया हे गीत।

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नरुभाऊ नगराळे, शेरुभाऊ हिराणी, घनश्याम नगराळे, मोहदा. रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्यातर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. महाजन कॉलेज यवतमाळ इथं नर्सिंग, ANM आणि GNM. महाजन कॉलेज मध्ये 11वी 12वी आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स,
1: BA, BCom, BSc नी नर्सिंग करण्याची संधी देखील यवतमाळ.
0: सर्व सुविधांनी परिपूर्ण महाजन कॉलेज आर्णी रोड यवतमाळ, NAC मान्यता प्राप्त.
1: संपर्क गजानन समृद्धवार सर 95-274-28-472.
0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, सीमाताई नितीन चौधरी, चेतन राठोड, सुधाकर जाधव, रवी चौधरी.
2: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया आशा भोसले यांना. गीत आहे मजरूह सुलतानपूरी यांचं, संगीतकार RD बर्मन, आणि चित्रपट आहे समाधी. आणि पसंती या श्रोत्यांची आहे छत्रपती संभाजीनगर येथून राजेश साबळे पाटील, राजदीप राजेश, राशी राजेश, श्रीमती शीतल राजेश. हेच गीत ऐकायचं आहे रिंगनी छत्तीसगड येथून दिनेश वर्मा आणि करुणा वर्मा यांना. आणि सोबतच जांभरून तालुका अर्धापूर येथून दुर्गादास जोशी, गंगाधर जोशी, गजानन जोशी, संजय जोशी, आशिष जोशी, सोबतच पृथ्वीराज जोशी आणि साध्वी जोशी यांना. आणि परभणी येथून गणेश हारगावकर

0: आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत कोल्हे, मोहन पाढेन, वसंतराव नागोलकर, मेधनकर पाढेन. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, सुशांत इंगोले, प्रवीण पवार, संगीताता इंगोले, चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे. कुमारी तनिष्का घनश्याम नगराळेच्या उपचारासाठी नामदार संजय भाऊ राठोड यांची मदत झुंबडीतील देवासारखी. अशा मानवरूपी देवाला कुमारी तनिष्का तर्फे वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक तारासिंग राठोड, विकास जाधव, गजानन मनवर, सदाशिव चव्हाण, गोपाल राठोड.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंत. आणि कार्यक्रमात यानंतर ऐकवीत आहोत रॉकी चित्रपटासाठी लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांना, गीतकार आनंद बक्षी, संगीतकार आर डी बर्मन. आणि पत्र पाठवणारे श्रोते आहेत MIDC चंदरनगर सातारा येथून सतीश वाघमारे, अतिश वाघमारे, स्वाती वाघमारे, वर्षा वाघमारे, श्रमण वाघमारे आणि श्रोमेन वाघमारे. याच गीताकरिता वारणा शहापूर कोल्हापूर येथून विजय चव्हाण, तेजस्विनी चव्हाण, अंकिता चव्हाण, अनिकेत चव्हाण आणि माय चव्हाण. कनेरा मोहल्ला पटियाला येथून बत्ता परिवार, मुकेश बत्ता, नीलम बत्ता, नितीन, पलक, करण, गीतू, निहारिका, हार्दिक आणि वंश बत्ता. आणि राजेंद्रनगर यवतमाळ येथून रेशमा लोखंडवाला, अनाया लोखंडवाला, आर्या लोखंडवाला आणि समीर लोखंडवाला, सोबतच निजार लोखंडवाला आणि समस्त लोखंडवाला परिवार. ऐकूया रॉकी चित्रपटातील ही रचना.

0: अपडेटचा मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक वामन राठोड, चरण राठोड, चरण आडे, खुशाल कडूकर, हरिओम गोघाने, प्रशांत ठाणे, हरीश राऊत, संजय राऊत, रमेश महल्ले. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कालिंदा यशवंत पवार, साधना थेर, मनोहर भोडे, शंकर भोडे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश पवार, विकास राठोड, शिवपुरी पहूर.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्राचं प्रसारण. श्रोतेहो, आता ऐकूया आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये पुढील रचना. आणि ही रचना आहे आनंद बक्षी यांची, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल, आणि आप आहे बाहर आहे या चित्रपटासाठी स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. आणि पसंती या श्रोत्यांची आहे धामणी मनोरा येथून तुळशीराम पेंटर डेरे, माया डेरे, संदेश पेंटर, आदेश डेरे, किरण डेरे, प्रज्वल डेरे आणि दादुल्या डेरे. यासोबतच मानोरा येथून वच्छलाबाई खिराडे, राजेंद्र नगराडे, राखी नगराडे आणि समस्त नगराडे परिवार. तुलसी रेडिओ श्रोता संघ जिल्हा जळगाव येथून

पाडशी खुर्द तालुका धरणगाव येथून संजय पाटील, शैलाबाई पाटील, नरेंद्र पाटील, शेखर पाटील, सुवर्णा पाटील आणि मनू पाटील. पाकिजा रेडिओ श्रोता संघ वैष्णव कॉलनी सनावाद येथून मोहम्मद सादिक, मुश्ताक अहमद, मोहम्मद शाकिर, मोहम्मद अलकमा खत्री, मोहम्मद अलतमश खत्री आणि रमेश गौड सोबतच मोहम्मद शादाब खत्री. ऐकूया ही रचना.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अव सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उर्जिता सुखदेव राठोड, सोपान घुगाने, राजू जाधव, विलास खेडेकर. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक ओम चव्हाण, प्रवीण पवार, रामराव चव्हाण, प्रेमराज भभूतकर, अविनाश जाधव, राजकुमार गायकवाड, सुनील राठोड, सुरेश काजळे.
3: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया अग्निपथ चित्रपटासाठी SV बालसुब्रमण्यम आणि अलका याग्निक यांना. शब्द आहेत आनंद बक्षी यांचे, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल. आणि पसंती या श्रोत्यांच्या आहेत गाव तरोडा येथून बालू मनवर, रजनी मनवर, श्वेता मनवर, लखी मनवर आणि मनीष मनवर. यासोबतच रामनगर रोड, शांतीनगर, इंदौर येथून कुमारी देविका चौधरी, कविता संजय वानी, मनीषा वानी, ब्रोनो खर्चे, गणेश, कार्तिक खर्चे, संजना परी खर्चे, ललिता नारायण खर्चे, स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी. हेच गीत ऐकायचं आहे ओम रेडिओ श्रोता संघ कोळी नांदेड येथून. नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड, साई गायकवाड, नलेश्वरनगर नरवेल येथून PS नावकर, निर्मला नावकर आणि विशाल नावकर. ऐकवित आहोत हे गीत.
4: मेरे हीरो,
5: ये क्या करती?
4: मेरे जानो,
5: मुझे डर लगती है.
4: मेरे बालम,
5: तेरा भाई हमको मारती.
4: तुझे सलाम. मेरे हीरो, मेरे जानो, मेरे बालम, तुझे सलाम.
5: अय्यो कृष्णन अय्यर यम, ये के इतने सारे नाम.
4: तूने क्यों मुझे बचाया?
5: बस अपना फर्ज निभाया.
4: क्या तू कुछ भी कर जाता?
5: कर जाती.
4: कर जाती नहीं, कर जाता बोलो.
5: अच्छा अच्छा, कर जाता.
4: मेरे लिए मर जाता?
5: हाँ मर जाता.
4: ओ माय गॉड, यू आर इन लव.
5: हाँ, यू आर इन लव.

माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप वानखेडे सर, देवानंद भाऊ मनवर, निशांत यशवंत पवार, कारंजा. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक मंगला किशोर निंबेकर, मुकेश कळंबे, सतीश शेटे, भारती सावदे, ब्रह्मदेव नारनवरे, मयूर झाडे, हिम्मत सावंत.

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच शीतलताई कृष्णा राठोड, दिलीप राठोड, उदल चव्हाण, युवराज आडे.
1: श्रोतेहो, कार्यक्रमात यानंतर ऐकवित आहोत सोनू निगम आणि अलका याग्निक यांना. गीतकार जावेद अख्तर, संगीतकार अनु मलिक आणि चित्रपट आहे बॉर्डर. पसंती या श्रोत्यांच्या आहे समतानगर परळी वैजनाथ इथून. शिवदास गलांडे, सौ जयश्री गलांडे, अतुल गलांडे आणि अनुजा गलांडे. संगम रेडिओ श्रोता संघ दानोरा विटाळी इथून भगवान पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, प्रेम, श्रेया, श्रुती आणि भैया. यासोबतच साने गुरुजी श्रोता संघ शाखा तालखेडा, मुक्ताईनगर जिल्हा जळगाव इथून. काशीनाथ ढेंगे, मंगेश ढेंगे, गणेश ढेंगे आणि प्रशांत पाटील. यासोबतच शिवछत्रपती नगर वडगाव रोड यवतमाळ इथून महादेव वामनराव पाटील, प्रतीक पाटील, उत्कर्ष पाटील, अनुष्का पाटील, तन्वी पाटील आणि अक्षय तायडे. ऐकवित आहोत ही रचना.

0: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेखर राठोड, घनश्याम नगराळे, अमित मेहरे, विकास क्षीरसागर, परू चव्हाण यवतमाळ. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजूदास जाधव, यशवंत पवार, गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख, मनोज सिंगे, उत्तम काका ठवकार, मनोज नाल्हे तालुका प्रमुख. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सरपंच उमेश चव्हाण, लीलाधर चव्हाण, किरण चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक चेतन करोडदेव, बंडू कान्हे, राममते, ओंकार निमकर, दारव्हा.
1: नमस्कार आणि सुस्वागतम. आज आपल्या सोबत आहेत यवतमाळचे बाल. नमस्कार आणि सुस्वागतम. आज आपल्या सोबत आहेत यवतमाळचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सारन तारक. पावसाळ्यात लहान मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्याबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करतील.
2: डॉक्टर, पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर मुलं वारंवार आजारी का पडतात?
3: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यासारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सुट्टीनंतर मुले पुन्हा शाळेत एकत्र येतात, एकमेकांना जवळ राहतात आणि समान वस्तूंना स्पर्श करतात, सतत संपर्कात असतात. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे, गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी, खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
1: अलेम्बिक फार्मातर्फे जनहितार्थ प्रसारित.
0: भारी असोला जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय रंगे, संदीप सरोदे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोळ, शिवसेना संपर्क प्रमुख, यवतमाळ.
4: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
5: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार? बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
4: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
5: सर, हे एनपीएस संचय काय?
4: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार, एनपीएस संचय सोबत.

0: खफा हो के चेहरा छुपा ले मगर याद रख हुस्न वाले जो।
1: श्रोते हो, हा स्वर होता मोहम्मद रफी यांचा। गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि चित्रपट होता अमर अकबर अँथोनी। आणि हे गीत ऐकायचं होतं दर्डानगर यवतमाळ येथील श्रोत्यांना। आणि हे श्रोते आहेत सोहन खत्री, पुष्पा खत्री, रोहन खत्री, रिदिमा मास्टर, देवांश, अमित वेज, मीना वेज, सुमित वेज, वर्षा वेज, चंगू मंगू, सेजल सुजल, कनिका वेज, सोहन पंजाबी, बॉबी पंजाबी, पुष्पलता पंजाबी, रोहन पंजाबी आणि कल्याणी मुळे यांना। यासोबतच सरोज चौक अमरावती येथील श्रोत्यांना हे गीत ऐकायचं होतं कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा, सालिया शोएब खान, सायमा खान, पोत्रा मुश्तबा खान, अफिया खान, राऊफ भाई आणि शाहिद भाई। आणि हिंदराज रेडिओ श्रोता संघ खुपटी नेवासा येथील श्रोत्यांना हे गीत ऐकायचं होतं। आणि हे श्रोते आहेत बंडू लोहार पोपडघट, माया शिवांश चंद्रकला पोपडघट आणि देवांश पोपडघट। श्रोते हो, या गीताबरोबरच आपकी पसंद हा कार्यक्रम समाप्त करण्याची वेळ झाली आहे। श्रोते हो, आपणही आपली पसंद आम्हाला पत्राद्वारे कळवू शकता। त्याकरिता आमचा पत्ता आहे आपकी पसंदद्वारा केंद्र उपनिदेशक आकाशवाणी केंद्र गोदनी रोड यवतमाळ। तर श्रोते हो, मी आपला रेडिओ मित्र राहुल कंगाले आजच्या या कार्यक्रमातून आपली रजा घेतो आहे। नमस्कार।
2: नए पुराने गीतों की सरगम आपकी पसंद। चलो सुने मिलकर आप और हम आपकी पसंद। आपकी पसंद श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद।

श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण. दुपारचे 12 वाजता आहेत. थोड्याच वेळात वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणंसुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाचं.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरचं हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आत्ता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस अगदी हीच हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं आहा हा.
1: उडजाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरंच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरंच आहे आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटतं रे. परवा की नाही आम्ही भीशीतल्या मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीशीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा. पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळत आहेत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नातेसंबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे बनून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघं जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत
0: काय तर म्हणे पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजुमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे,
0: संमोहित करणारे क्षण, आपलीच आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून, गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
0: अगं गाण्यावरून आठवलं,
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
1: अरे वा वा, खरंच मस्त रे, गोड गळाय जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
0: गंमत कसली गंमत ग?
1: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
0: मग वैतागली असेल जानू.
1: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अग आई तंबोऱ्याची शपथ.
0: हो
1: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
0: आपण शपथ कोणाची घेतो तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टॅनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
0: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झाला नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी खरून जाते.
1: नॅचरल आहे रे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा

0: ऐकणारा. दोघही जर का सुज्ञ असतील ना तर जुना टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
1: अच्छा, सांगणार आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
0: हा
1: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
0: बरं, फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
1: काय?
0: तुला आठवतंय ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
1: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
0: हा ते झालं, पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
1: अच्छा, नटून तटून पूजेची ताटं घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बरं मग
0: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं, म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
1: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
0: क्लास वगैरे नाही रे घेतला, पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
1: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
0: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय आहे ते सांग. झालं
1: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
0: अगदी अगदी, कणभर असेल, पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
1: हो
0: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
1: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
0: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत, पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच
1: मला कौतुक वाटतं सुखदा तुझं.
0: कसलं काय,
1: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
0: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
1: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो, माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
0: हा, मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आत्ताच्या काळात आपण जास्त बोलतो, पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
1: म्हणजे उपास तपास करणं याला त्यांचा दोघींचा पूर्ण विरोध आहे. खरं तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
0: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे. त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
1: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हे का कधी सोडत नाहीत बघ.
0: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
1: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही.
0: हा,
1: 8 तासात खाणे किंवा
0: आणि काय ते नाही का दुसरं, 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
1: मला काय वाटतं माहिती का सुखदा, जेवणा खाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
0: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
1: आणि काय, आजकाल आहार आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
0: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस.
1: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीने, काय काय झालं काय, बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोसा, एकदम ठणठणीत आहे मी.
1: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
0: हो बस बस, वारा खा पाणी पी.
1: सुखदा आता काय.

0: तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्याच काय गाईला? नाही म्हणजे वारा खा पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा म्हणून.
1: रोहित काय रे शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
1: का ग आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा,
2: पण पुढे कसं काय अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
0: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
0: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झाली आहे.
0: पण तुला माहितीये ना शर्वरी, पिण्याच्या पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
2: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
0: हे बघ माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाही आहे ग.
1: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
2: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
0: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खरं तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय
1: ती जपली जायला हवी, किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
2: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल, म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
0: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
2: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
1: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
2: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
1: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही, बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
0: खरंय, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात, पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
1: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावर

0: चा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: सुखदा, परवाकिनी आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आरतीकी श्लोक काहीतरी पाठवला होता.
2: काय, या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात, पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
0: होय, आणि रोहित मगाशी ते म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
2: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे, कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होत आहे ना, तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
0: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.

0: तो ऱ्हास होतोय ना, तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न यानंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
1: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता, आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असतं.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटते तर आपले पालक असलेल्या सरकारला कैकपट जास्त काळजी वाटत असणारच ना.
2: येस, माणसाने आशावादी असायला हवं, पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
1: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय?
0: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
1: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय. वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
2: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

श्रोत्यो, कौटुंबिक श्रुतिका अपुल किया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोत्यो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02245151 आणि 45151 30. तेव्हा श्रोते हो, नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

0: श्रोते हो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत. आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी, ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीराचा, शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक ढोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्त्व दिलंय. म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्त्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्धकच्चा, अर्धशिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाही आहे. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्धकच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं.

0: ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार. तर असं अगदी नाही आहे. जो आहार आपल्या मनाला आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
1: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या सहाही ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे सहा ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्याप्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हलका सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश. म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्याने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश, पादांश म्हणजे एक चतुर्थांश, हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण ह्या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्या आहेत तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्यनियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलं आहे. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षडरसांचं सेवन केलं पाहिजे. षडरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, ह्या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूड्सचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच. डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळी फळं, भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाही आहे, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये. त्या नक्कीच सेवन केल्या पाहिजेत. टाकळ्याची

0: भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, ती सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही ह्या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमीहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं, या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलाय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयत म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे. तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी एक मूलभूत सिद्धांत आहे. एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ, अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळं आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारमध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत. तूप अधिक मध समप्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो.
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती, त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत. आपला देश, आपला काल, आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं. सोरायसिस, एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: नमस्कार, बोला.
2: मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल, म्हणजे दही जेवण्यामध्ये घेण्याबद्दल, तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं. म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खरं तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात. त्यामुळे अगदी लहानपणापासून

0: ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं. 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गाईचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गाईचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये. त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गाईचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचं काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात. त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं. दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपण हे परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
2: दादर चोपडे बोलतोय, कारंजा घाडगेवरून आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
2: सर, जे छोटे मुलं असतात, आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला, पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात ते या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो, हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलंय, पण मुलांना जेव्हा कृमी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला पाहिजे.
0: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वीच सांगितल्याप्रमाणे जर्सी गाईचं किंवा होल्स्टीन फ्रेझियर गाईंचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल. पण A2 म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये, जे की देशी गाईचं दूध आहे. ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येतीकरताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतं आहे, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गाईचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल. आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर A2 मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत. आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते. तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात. आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार.
1: हा नमस्कार.
3: आपला नमस्कार. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
3: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो, बोरवली मुंबई.
1: प्रश्न विचारा.
3: अनिल नाईक बोरवली मुंबई बोलतो. माझा प्रश्न आहे की आपला आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, परत पाणी किती द्यायला पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दही खेळता खावं की ना खावं, हा दुसरा प्रश्न आहे.
1: बरं.
0: हो, खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाही आहे की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या 1 ते 2 लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे. अशा प्रकारच्या

0: आपली शरीराची रचना नाही आहे. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, 1-2 लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं. पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाही आहे तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाही आहे. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ 1-1.5 लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते. आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुतशीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ॲड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळेला नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
1: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
0: हो, हे हा एक खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बऱ्याच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर, दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्त्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्यामध्ये शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते. जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठराग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत आहे. तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठराग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्त्व दिलं आहे. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धात्वाग्नीलाही महत्त्व आहे. पण जाठराग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचं आहे, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीचं पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ, दुपार, रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढे आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे, पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्त्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्त्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्ममुहूर्ते उत्तिष्ठेत. जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन. तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं आहे तर पडू शकता. आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचं म्हणजे 10-2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: प्रश्न विचारा आपला.

0: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
0: हॅलो,
1: हा बोला.
0: हा येतो येतो. हा नमस्कार डॉक्टर. कोमर दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
2: मध चालू शकतो, मधाचा पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाही आहे, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा. तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
0: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
2: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बरेच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 शाळा आहे, 9 शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 असेल तर मग चपाती भाजी, पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात, ते नाही खात. पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात, पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली आहे शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती भाजी द्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ॲसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
2: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम, म्हणजेच अध्यसन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यसन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसळलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक कफ मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ॲसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ॲसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाही आहे, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
2: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही. कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतात.

0: लागतील. तर हा एक महत्त्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेऊ शकतो. ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा OCD जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय. कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात. तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हणलेलं नाही आहे की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाही आहे. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25 ते 30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ एकदम कमी करा आणि गोड. ह्या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

श्रोते हो, वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. 102.7 मेगाहर्ट्सवर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे. दुपारचे 1 वाजले आहेत. ऐकूया सुगम संगीत.

0: श्रोते हो सुगम संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला नितीन आखवे यांची रचना, आरती अंकलीकर टिकेकर यांच्या आवाजात आपण ऐकलीत. या गीताला संगीत श्रीधर फडके यांनी दिलं होतं.
1: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कालिंदा यशवंत पवार, साधना थेर, मनोहर भोडे, शंकर भोडे. माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश राठोड, गोपाल चव्हाण, हिम्मत सावंत, वसंता चव्हाण, परशुराम जाधव, अजीज खान.

माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक शेखर राठोड, घनश्याम नगराळे, अमित मेहरे, विकास क्षीरसागर, परू चव्हाण, यवतमाळ. रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्यातर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार जिल्हा प्रमुख, SP राठोड, रवी पाटील, प्रवीण भगत, घनश्याम नगराळे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. राजूदास जाधव, यशवंत पवार, गजानन डोमाळे जिल्हा प्रमुख, मनोज सिंगे, उत्तम काका ठवकर, मनोज नाल्हे तालुका प्रमुख. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश भोयर, अंबादास इंगोले, मारुती ठक, उन्नती राऊत. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोळ, शिवसेना संपर्क प्रमुख, यवतमाळ. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी, राजू दुधे, सुशांत इंगोले, दारव्हा.

0: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी तालुका प्रमुख, राजू दुधे शहर प्रमुख, उज्ज्वला विनोद वांड्रसवार. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक मंगला किशोर निंबेकर, मुकेश कळंबे, सतीश शेटे, भारती सावदे, ब्रह्मदेव नारनवरे, मयूर झाडे, हिम्मत सावंत. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक नरुभाऊ नगराळे, शेरुभाऊ हिराणी, घनश्याम नगराळे, मोहदा. रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्यातर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार जिल्हा प्रमुख, SP राठोड, रवी पाटील, प्रवीण भगत, घनश्याम नगराळे. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक ओम चव्हाण, प्रवीण पवार, रामराव चव्हाण, प्रेमराज भभूतकर, अविनाश जाधव, राजकुमार गायकवाड, सुनील राठोड, सुरेश काजळे. कुमारी तनिष्का घनश्याम नगराळेच्या उपचारासाठी नामदार संजय भाऊ राठोड यांची मदत झुंबडीतील देवासारखी. अशा मानवरूपी देवाला कुमारी तनिष्कातर्फे वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात सुगम संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. कृष्णा कल्ले यांच्या आवाजात ही रचना वंदना विटणकर यांची.

श्रीधर काका मोहोळ, माजी आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद यवतमाळ तसेच बोरी तळेगाव जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक राजू गोरडे, राजू राठोड, देवीचंद जाधव, प्रमोद राठोड, चेतन ठाकरे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश पवार, विकास राठोड, शिवपुरी पहूर. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी, राजू दुधे, सुशांत इंगोले, दारव्हा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक गोपीचंद चव्हाण, पुंडलिक चव्हाण, विशाल राठोड, गोविंदा जोशी, प्रवीण ढगे, तरणोळी. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक वामन राठोड, चरण राठोड, चरण आडे, खुशाल कडूकर, हरिओम गोघाने, प्रशांत ठाणे, हरीश राऊत, संजय राऊत, रमेश महल्ले. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ कालिंदा यशवंत पवार, साधना थेर, मनोहर भोडे, शंकर भोडे.

0: मंगेश पाडगावकर यांची ही रचना संगीतबद्ध केली होती यशवंत देव यांनी आणि स्वर होता अरुण दाते यांचा. श्रोते हो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप वानखेडे सर, देवानंद भाऊ मनवर, निशांत यशवंत पवार, कारंजा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय मलमकार, सुजाता राऊत, अमोल मोखडकर, संजय शिंदे, तुकाराम बिजवे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड.

यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक विजय मलमकार, सुजाता राऊत, अमोल मोखडकर, संजय शिंदे, तुकाराम बिजवे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, सीमाताई नितीन चौधरी, चेतन राठोड, सुधाकर जाधव, रवी चौधरी. नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. शुभेच्छुक संतोष गावंडे, गोपाल चोले, प्रल्हाद राठोड सर, किसन आडे, शैलेश राठोड शाखा प्रमुख, निखिल वडे युवा सेना शाखा प्रमुख.

माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप राठोड युवा सेना, विवेकराम जाधव युवा सेना, चंद्रदीपा चव्हाण युती सेना, योगेश गवळी. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील चिरडे नगराध्यक्ष, सुभाष राठोड सभापती, सुशांत इंगोले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्रीधर काका मोहोड, सुशांत इंगोले, प्रवीण पवार, संगीताता इंगोले, चेतन करोडदेव, घनश्याम नगराळे. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक चेतन करोडदेव, बंडू कान्हे, राम मते, ओंकार निमकर दारव्हा,

मिलिंद इंगळे यांनी गायलेल्या या रचनेबरोबरच सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी यवतमाळ केंद्राचं प्रसारण 102.7 MHz वर.

0: श्रोते हो हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला मैंने प्यार किया चित्रपटातील असद भोपाली यांचं गीत आपण ऐकलं. स्वर होता एस पी बालसुब्रमण्यम यांचा आणि संगीत होतं राम लक्ष्मण यांचं.
1: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सुनील चिरडे नगराध्यक्ष, सुभाष राठोड सभापती, सुशांत इंगोले उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दारव्हा. माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी, राजू दुधे, सुशांत इंगोले दारव्हा. माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्रकाश राठोड, गोपाल चव्हाण, हिम्मत सावंत, वसंता चव्हाण, परशुराम जाधव, अजीज खान.

श्रीधर काका मोहोळ, माजी आरोग्य व शिक्षण सभापती जिल्हा परिषद यवतमाळ, तसंच बोरी तळेगाव जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक मनोज सिंगी तालुका प्रमुख, राजू दुधे शहर प्रमुख, उज्ज्वला विनोद वांड्रसवार. माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक संदीप राठोड युवा सेना, विवेक राम जाधव युवा सेना, चंद्रदीपा चव्हाण युती सेना, योगेश गवळी.

0: धडकन चित्रपटातील समीर यांचं गीत गायलं होतं सोनू निगम आणि अलका याग्निक यांनी. या रचनेला संगीत नदीम श्रवण यांनी दिलं होतं.
1: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार जिल्हा प्रमुख, SP राठोड, रवी पाटील, प्रवीण भगत, घनश्याम नगराळे.
2: नमस्कार आणि सुस्वागतम. आज आपल्या सोबत आहेत यवतमाळचे बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सारन तारक. पावसाळ्यात लहान मुलांचे आरोग्य निरोगी ठेवण्याबाबत ते आपल्याला मार्गदर्शन करतील.
3: डॉक्टर, पावसाळ्यात शाळा सुरू झाल्यानंतर मुलं वारंवार आजारी का पडतात?
4: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातही बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. याशिवाय सुट्टीनंतर मुले पुन्हा शाळेत एकत्र येतात, एकमेकांच्या जवळ राहतात आणि समान वस्तूंना स्पर्श करतात, सतत संपर्कात असतात, त्यामुळे

0: व्हायरल इन्फेक्शन एका मुलाकडून दुसऱ्या मुलाकडे सहज पसरू शकते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट मोजे गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
1: अलेम्बिक फार्मातर्फे जनहितार्थ प्रसारित.
2: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक प्राध्यापक किशोर राठोड, शंकर राठोड, रोहित पवार, रमेश लुटे, नीळकंठ मिरासे, धनराज राठोड.

डुप्लिकेट चित्रपटातील गीत कुमार सानू यांच्या आवाजात आपण ऐकलं. या रचनेला संगीत अन्नू मलिक यांचं होतं. आणि या गीताबरोबरच श्रोते हो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हिंदी चित्रपट गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून. दुपारचे 2 वाजत आहेत. विविध भारतीय सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नहीं बाप कहूंगा।
1: ये जो कहे

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाते, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तसतसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या. कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे

खूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्तेत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्त्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्त्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्त्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्त्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्त्वाचं आहे, कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो. आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात.

मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे yuvani@mumbai@gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

0: माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही, अशी माहिती त्यांनी दिली. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांवर चर्चा करताना अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांनी जिल्ह्याचा गतिमान विकास आणि बळकटीकरणासाठी आवश्यक यंत्रणांना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीनं भरीव निधीची मागणी केली आहे. डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मोक्याच्या 152 एकर जागेवर अमरावती विभागीय कृषी संकुल उभारण्यासाठी मंत्रालयात आधीच ठराव मंजूर झाला असून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी देखील या 70 कोटींच्या विभागीय कृषी संकुलाच्या प्रकल्पाला हिरवी झेंडी दिली. हे संकुल अमरावती विभागातील सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्वाचं असल्यानं संकुल उभारण्यासाठी 70 कोटींची पुरवणी मागणी मंजूर करण्याची विनंती खोडके यांनी शासनाला केली. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर इथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहे. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला आहे.
1: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: केंद्र सरकारनं देशातल्या अपघातप्रवण स्थळं आणि दरडी कोसळणाऱ्या धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा आणि या विषयावरच्या कार्यक्रमात आज बोलत होते.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. विदर्भातील 23,800 पेक्षा जास्त शाळा आजपासून सुरू झाल्या. शाळा समितीच्या मार्फत गणवेशाचं वाटप देखील सुरू करण्यात आलं. गणवेश निधीमध्ये कमतरता असेल तर निश्चितच राज्य सरकार यामध्ये लक्ष घालून त्या निधीत वाढ करून ती शाळा समितींना उपलब्ध करून देईल असं शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. सीताबर्डी इथं सेवा सदन संस्थेच्या शाळेत आज शाळा प्रवेश उत्सवात ते बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी आज गडचिरोली जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थी त्यांचं प्रभात फेरी काढून गुलाब पुष्प देत आणि पाठ्यपुस्तक वितरित करून आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. भंडाऱ्यात पीएम श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसंच मोफत गणवेश आणि पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम उत्साहात पार पडला. यवतमाळमध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित आश्रमशाळा अशा एकूण 3,324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. नवीन शैक्षणिक वर्षात 34,000 विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांसह उत्साह वाढवण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या निवडणुका मिरवणुका काढण्यात आल्या. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2016

2024 अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. महाआयटीच्या माध्यमातून ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन आणि आधार क्रमांकावर आधारित राबवण्यात येणार असून पात्र लाभार्थ्यांच्या याद्या ग्रामपंचायत, बँका, गाव चावडी आणि आपलं सरकार सेवा केंद्रांमध्ये प्रसिद्ध केल्या जाणार आहे. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आधार आधारित बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणं आवश्यक असून एक वेळ समझोता ओटीएस योजनेतील लाभार्थ्यांनी प्रथम त्यांचा वाटा जमा करणं बंधनकारक आहे. या योजनेमुळे लाखो शेतकरी पुन्हा कर्जमुक्त होऊन नव्यानं पीक कर्ज घेण्यास पात्र ठरणार आहे. राज्य मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. त्याअंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय. 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. दरम्यान विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये येत्या 4 जुलैपर्यंत मध्यम ते मुसळधार पावसासह वादळी पर्जन्यमानाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. या अंतर्गत आज नागपूर, गोंदिया, अमरावती या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून चंद्रपूर जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. उद्या अमरावती, अकोला, बुलडाणा, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून वर्धा, यवतमाळ, भंडारा या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दरम्यान मेघगर्जनेसह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान विभागाने केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. MPSC ची भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि आधुनिक करण्यासाठी संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा निर्णय. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. विदर्भातील शाळांमध्ये आजपासून किलबिलाट. विद्यार्थ्यांच्या प्रवेश उत्सवाचा सर्व शाळांमध्ये उत्साह आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात. त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला

यांना विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236,00,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1,000+ जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे.

0: केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
2: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आकाशवाणीचे हे यवतमाळ केंद्र आहे.
1: वेळेवर पेरणी, भरपूर उत्पादनाची खात्री.
2: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
1: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
2: सर, हे एनपीएस संचय काय?
1: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धापकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच NPS संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार NPS संचय सोबत.
3: माननीय आमदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक यशवंत पवार जिल्हा प्रमुख, SP राठोड, रवी पाटील, प्रवीण भगत, घनश्याम नगराळे.
4: नमस्कार, आज हमारे साथ जुड़े हैं डॉक्टर मोहम्मद गौस शेख खाजा, पीडियाट्रिशियन उमरखेड़ से, जो मानसून के दौरान बच्चों को सेहतमंद रखने के लिए कुछ जरूरी सलाह और टिप्स शेयर करेंगे. डॉक्टर, मानसून के मौसम में या जब स्कूल दोबारा शुरू होते हैं तो बच्चे ज्यादा बीमार क्यों पड़ते हैं?
5: इस मौसम में बहुत सामान्य बात है, स्कूल खुलने और मानसून शुरू होने के दौरान बच्चों में सर्दी, खांसी और बुखार जैसी समस्याएं अधिक देखने मिलती है. मौसम में बदलाव, बारिश में भीगना या लंबे समय तक गीले कपड़े में रहना संक्रमण का खतरा बढ़ा सकता है. साथ ही छुट्टियों के बाद बच्चे फिर से कक्षा में एक साथ आते हैं, एक दूसरे के करीब रहते हैं, साझा चीज़ों को छूते हैं और लगातार संपर्क में रहते हैं. ऐसे में वायरल संक्रमण एक बच्चे से दूसरे बच्चे तक आसानी से फैल सकता है.
4: एलेम्बिक फार्मा द्वारा जनहित में जारी.
3: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त शतायुषी शुभेच्छा. शुभेच्छुक प्रवीण भगत, प्रमोद यंगड, विनोद महाराज चव्हाण, प्रकाश राठोड दारव्हा.
6: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, KYC अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ KYC अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा ATM मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे BC कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं KYC अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
7: RBI सांगते,
8: जाणकार बना, सतर्क रहा.
3: रुई तिवसा जिल्हा परिषद सर्कलच्या वतीने गजानन डोमाळे शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या तर्फे नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
9: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्त्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर सारंग तारक.
10: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पालकांनी मुलांना नियमित हात धुण्याची सवय लावावी. पावसात

0: ग्लास, लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट, मोजे, गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
1: अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: श्रोते हो, यावेळी सायंकाळचे 7:30 वाजत आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठीचा कार्यक्रम किसान वाणी.
3: किसान वाणी, किसान वाणी, बहर कृषी तंत्रज्ञानाचा.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. किसान वाणी या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींसाठीच्या कार्यक्रमात आपण सर्व शेतकरी बंधू भगिनींचं कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आणि सोबतच भावना कांबळीचा सस्नेह नमस्कार.
1: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना.

0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजनेनं लघु आणि सीमांत शेतकऱ्यांचं भविष्य होईल सुरक्षित
1: आणि 60 वर्ष वयापासून 3000 रुपयांची मासिक पेन्शन होईल सुनिश्चित.
0: 55 रुपये ते 200 रुपयापर्यंत मासिक हप्ता देऊन प्रवेश करू शकतात 18 ते 40 वर्ष वयाचे शेतकरी.
1: या अंशदायी योजनेत सरकार देईल बरोबरीचे योगदान.
0: सर्व शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेच्या लाभाकरिता जनसेवा केंद्रात जावे
1: आणि आपले निःशुल्क नोंदणीकरण करावे.
0: प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना अन्नदात्याच्या परिश्रमाचा आधार, पेन्शन त्याचं भविष्य सुरक्षित साकार. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे जनहितार्थ जारी.
2: मंडळी, कार्यक्रमाला लगेचच सुरुवात करूयात आणि ऐकूयात गोठा व्यवस्थापन याविषयी अनुजा बंडू शहापुरे, मुक्काम पोस्ट ढाणकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची मुलाखत. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण गोठा व्यवस्थापन या विषयावर अनुजा बंडू शहापुरे यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि मंडळी, त्या आपल्याकडे आल्या आहेत मुक्काम पोस्ट ढाणकी, तालुका उमरखेड येथून, आणि आज आपल्याशी त्या बातचीत करणार आहेत की गोठा व्यवस्थापन कसं करावं याविषयी. तर सुरुवातीला अनुजाताई, कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
3: धन्यवाद. मी आपले आभार मानते, तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं याबद्दल आपले आभार.
2: तर अनुजाताई, मला सांगा की गोठा व्यवस्थापन, मला वाटतं की कोणतंही असं मोठं आणि कठीण काम जेव्हा असतं ना, तेव्हा सगळ्यांची धारणा झालेली आहे, मनस्थिती झालेली आहे की हे काम म्हणजे गोठा व्यवस्थापनाचं काम म्हणा, हे पुरुषांचं आहे, किंवा मग गायी चारणं किंवा गायींचं व्यवस्थापन, असं जे कठीण कामं असतात ते नॉर्मली पुरुषांचे आहे. तर तुम्ही कसं काय हे गोठा व्यवस्थापनामध्ये, म्हणजे गोठा व्यवस्थापन मला वाटते की जनावरांचं पण व्यवस्थापन आलं त्यामध्ये, तर कसं काय सुरू केलं?
3: आमची मूळची शेती असल्यामुळे त्यामध्येच आधी सुरुवात तर आमच्या घरी शेती म्हणलं की गाई म्हशी आल्याच, स्वतःसाठी घरच्यांसाठी गाई म्हशी आल्याच. मग असा विचार केला की दुधाला जी मागणी आहे त्यानुसार मग आम्ही गाई म्हशी वाढवल्या. आणि शेती हा एक असा व्यवसाय आहे की त्यामध्ये म्हणजे एकट्यानी नोकरी केल्यासारखं नसतं, त्यात म्हणजे पूर्ण कुटुंब चाललं. मग हळूहळू कुटुंबाचा सहभाग म्हणून आपणही आपली शेती आहे म्हणून त्यामध्ये उतरण्यात आलं. हळूहळू 2-4 गाई 4-4 वाढवत वाढवत असं वाढवत वाढवत मग ते एक गोठा तयार झाला आणि एक शेतीला पूरक असा व्यवसाय म्हणून गोठा व्यवस्थापन करण्यात आलं.
2: अच्छा, असं झालं. शिक्षण किती झालं ते तुमचं?
3: माझं BCA BEd झालेलं आहे.
2: अच्छा, मग तरी पण आता BEd झालं म्हणजे शिक्षिका होण्याचं स्वप्न न बाळगता तुम्ही गोठा व्यवस्थापनाकडे वळलात, कसं काय?
3: मूळ आमचं घरी म्हणजे शेतीच, आमचं एकत्र कुटुंब असल्यामुळं मूळची शेती आमची,
2: त्याच्यामुळे आवड निर्माण झाली.
3: हां, त्यामुळे चला शेती आहे आपली, शेती असल्यामुळे मग व्यापारामध्ये बिझनेसमध्ये मागणी पाहता, गावामध्ये आजूबाजूला त्याची मागणी पाहता.

0: करायचं आपल्याला किंवा करिअर्स न पाहता आपल्या घरी आपली कुटुंबाची गरज ओळखता त्यात उतरण्यात आलं.
1: अच्छा, म्हणजे गरज पण ओळखता आणि शेती आहे घरी, मग करायचं तर हेच करायचं या विचाराने मग तुम्ही याकडे वळलात. तुम्ही सुरुवातीला सांगितलं की तुमच्याकडे मग सुरुवातीला दोन गायी होत्या, मग आणखी वाढल्या. कोणत्या गायी होत्या त्या?
0: सुरुवातीला गावरानी आमच्या देशी गायी होत्या.
1: बर.
0: आणि मग हळूहळू वाढवत आम्ही संकरित गायी पण घेतलेल्या.
1: अच्छा, मग त्या कुठल्या आणल्यात?
0: संकरित गाई काय त्याच वान
1: बरं लक्षात नाही. ठीक, म्हणजे संकरित गाई आणल्या म्हणजे दोन पासून मग आता किती जनावर आहेत?
0: आता एक 20-22 असतील. आता सगळ्याच काही दूध देणाऱ्या नसतात, पण एक 20-22 आहेत गाई.
1: म्हणजे पूर्ण गाईच आहे
0: की म्हशी? 2-4 म्हशी आहेत आणि काही गाई आहेत.
1: अच्छा, गोठा व्यवस्थापन हा विषय आहे आपला. गोठा व्यवस्थापनामध्ये प्रामुख्यानं तुमच्यासाठी कोणती महत्वाची गोष्ट वाटते?
0: गोठा व्यवस्थापनासाठी लेबर म्हणजे जे मजूर आहेत ते गरजेचे असतात. तो एक हाती कार्यक्रम नसतो, तो एक हाती व्यवसाय नाही आहे. म्हणजे एक हाती तुम्ही हँडल करू शकता असं नाही. जनावर आलं म्हणलं की त्यांची निगा राखणं, त्यांच्या चारा पाणी, त्यांच्या आहाराकडे लक्ष देणं आणि स्वच्छता ह्या गोष्टींसाठी मजूर गरजेचे आहेत. एक मजूर सोडले तर बाकी मग आमची शेती असल्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय आहे हा गोठा आपले गाई म्हशींचा.
1: बरं, आता तुम्ही सांगितलं की तुमच्याकडे 20 जनावरं आहे, 20-22 जनावरं आहेत, म्हशी गाई आहेत, त्यांची पिलंही असतील, मग त्यांच्या चाऱ्यांचं व्यवस्थापन कसं करता?
0: जसं सांगितलं तुम्हाला, शेती असल्यामुळे तर गहू आमचं मेन जे पीक आहे, गहू ऊस आणि शेती असल्यामुळे त्यात आम्ही त्यांच्यासाठी मका वगैरे लावलेला आहे. आणि अशा प्रकारे म्हणजे चारा काही बाहेर जायची किंवा घ्यायची गरज पडत नाही ना.
1: बरोबर.
0: घरची शेती असल्यामुळे आम्ही त्यात बाजूला एका काही गुंठ्यांमध्ये वगैरे त्यांच्यासाठी पीक लावू शकतो, चारा पाणी करू शकतो.
1: अच्छा, हा जो गोठा आहे तुमचा हा शेतातच आहे का?
0: हा शेतामध्ये आहे.
1: अच्छा, म्हणजे पूर्ण जनावर जे आहे ते शेतातच आहे?
0: शेतामध्ये प्रॉपर एक गोठाचं कन्स्ट्रक्शन करून त्यामध्ये अद्ययावत सुविधा जसं की फॉगर, जे गाई म्हशींना समोर चारा टाकायची का असते ते पूर्ण ते बांधणी करून, त्यांच्यासाठी फॅन, लाईट, सोलारची पूर्ण अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे ते वापरून आम्ही गोठाचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे.
1: अच्छा, मग ह्या टेक्नॉलॉजीची माहिती म्हणजे गोठा अशा प्रकारे बांधायचा ही माहिती कुठून मिळाली तुम्हाला?
0: शेती करत असतानाच थोडंसं बाहेर फिरण्यात येतं किंवा त्याचा त्या गोष्टीचा अभ्यास करत ह्या गोष्टींची माहिती घेत गेलो. शासनाचे काही अनुदान आहेत, त्या अनुदानाचा लाभ घेऊन किंवा मग ह्या गोष्टींवर अभ्यास केला ना की त्यात मग इन्व्हेस्टमेंट करत गेलो की गाईंना म्हशींना खाली ते त्यांचे पाय स्लिप होऊ नये म्हणून मॅट्स असतात, त्या मॅट आहेत, फॉगर आहेत, परत ती जे गव्हाणी असतात त्यांचं चारा खाण्याचं त्यातसुद्धा आम्ही ते ऑटोमॅटेड पाणी येईल अशी व्यवस्था केलेली आहे.
1: अच्छा, म्हणजे तुमचा जो गोठा आहे हा जनावरांचं असं तोंड समोरासमोर असलेला आहे की मुक्त आहे?
0: एक गोठा जो आहे तो बांधून ठेवण्यासाठी आहे आणि जी एका महिन्याची वासरू वगैरे जे असतात त्यांच्यासाठी बाजूला एक मुक्त संचार गोठा केला आहे. तिथंच त्यांचं म्हणजे शेण वगैरे सुद्धा तिथंच असतं, त्यांचे पाय स्लिप होऊ नये म्हणून ते तिथंच असतं. आणि त्याच्या बाजूलाच एका पार्टिशनमध्ये मुक्त संचार गोठासुद्धा ठेवलेला आहे आणि जाणीवपूर्वक लिंबाचे झाडं वगैरे लावलेत की त्यांना थंडावा मिळावा म्हणून.
1: बरोबर. स्वच्छतेबद्दल सांगितलं तुम्ही स्वतः काम करता का तिथे?
0: एवढी वेळ कुटुंब एकत्र कुटुंब असल्यामुळं एवढी वेळ येत नाही, पण जेव्हा काही मजूर वगैरे नसतील किंवा घरचंच असल्यामुळं करतो.
1: अच्छा अच्छा. प्रॉपर किती लक्ष देणं होतं तुमचं या गोठा व्यवस्थापनाकडे?
0: सकाळी 2 तास आणि संध्याकाळी 2 तास एवढा वेळ पुरेसा असतो. बाकी मग ते मजूरांना आम्ही तिथे ठेवलेलं आहे, शेताचे जे गडी आहेत त्यांना सालानी ठेवलेलं आहे.
1: तुम्ही सांगितलं की जर करायचं असेल तर आपण इकडनं तिकडनं माहिती गोळा करतो आणि ते करतोच. सुरुवातीला सांगितलं तुम्ही, आता एखादी गाय व्याली आहे, तिला पिलू झालेला आहे, मग तिची काळजी कशी करता?
0: तिच्यासाठी गडी ठेवलेला आहे, म्हणजे ते गडी असतो ना सहसा तर तोच सांभाळतो, पण त्यांना त्या पिल्लांना गाईला आम्ही तिथेच बाजूला एक मुक्त संचार गोठा ठेवलेला आहे, तिथे ठेवतात काही दिवस, मग त्यांच्या आहाराची वगैरे काळजी घेतली जाते.
1: अच्छा, प्रत्येक ऋतूमध्ये म्हणजे आता तीनही हंगामामध्ये, उन्हाळा पावसाळा हिवाळामध्ये, तीनही हंगामात जनावरांची आपल्याला वेगळी काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यात वेगळं असतं, उन्हाळ्यात वेगळं असतं आणि हिवाळ्यात वेगळं असतं. अनेक रोग येतात, मग लसी द्यावे लागतात, याचं व्यवस्थापन कसं करता?
0: ढानकीमध्ये गव्हर्मेंट हॉस्पिटलचे डॉक्टर आहेत, त्यांना वेळोवेळी बोलवलेलं असतं आणि आम्ही जिल्ह्याच्या ठिकाणाहून त्यांचे औषधं वगैरे मागून त्याचा साठा ठेवलेला असतो, मागून घेतो आणि एक तिथेच शेतामध्ये स्टॉकमध्ये ठेवलेलं असतं आणि गरज पडेल तेव्हा डॉक्टरांची मदत घेतलीच जाते.
1: इमर्जन्सीमध्ये काय करता?
0: लसीकरण आमचं जसं एकत्र कुटुंब आहे तर घरचे जे पुरुष मंडळी आहेत तर ते तिथे जागणीला म्हणतात, तिथे तिथेच असतात 24 तास.
1: अच्छा, म्हणजे तिथेच राहतात ते?
0: हा.
1: गडी माणसं की घरचे लोक?
0: घरचे लोक.
1: अच्छा, घरचे म्हणजे ते जागलेला असतात रात्रीला?
0: हो,
1: जनावर असल्यामुळे.
0: हो, जनावर असल्यामुळे.
1: अच्छा, तुमच्या घरापासून तुमचा हा गोठा किंवा शेत किती लांब आहे?
0: एक 5 किलोमीटरवर आहे.
1: अच्छा, 5 किलोमीटर आहे, तर त्याच्यामुळे फार लांब नाहीये, जाणं येणं लगेच होऊ शकतं. बरं, आणखी पुढे काय करायचं आहे तुम्हाला या गोठा व्यवस्थापनामध्ये?
0: सध्या तरी हे दूध प्रक्रियावर विचार चालू आहे की स्वतःचंच डेअरी प्रोडक्ट्स वगैरे आपण तयार करू, जसं आपण दूध कलेक्शनसाठी देत असतो तर स्वतःचंच एक त्याच्यावर प्रोसेसिंग करून पनीर किंवा ह्या गोष्टीवर तूप दही हेच या गोष्टीवर एक जर डेअरी प्रोडक्ट्स जर आपण तयार केले तर जे मिळणारं प्रॉफिट आहे ते बाहेर जाण्यापेक्षा आपल्यालाच येईल.
1: बरोबर बरोबर,
0: असा विचार चालू आहे.
1: बरोबर, रॉ मटेरियल कोणतं का असे ना ते तसंच विकण्यापेक्षा प्रोसेस करून जर का आपण विकत असू तर नक्कीच त्याला मिळणारा जो नफा आहे तो जास्त असतो. तुमच्याकडे जी 20-22 जनावर आहे ती दुपती सगळीच नसेलच, काही दुपती असेल, मग या गाईंचं दूध तुम्ही बाहेर नेऊन विकता की डेअरीला देता डायरेक्ट?
0: हा, डेअरी फार्म डेअरी जे कलेक्शन डेअरीचे असतात ना तिथे देतो.
1: पूर्णच?
0: हा, पूर्णच.
1: अच्छा, म्हणजे घरी वापरायला नाही का?
0: घरी वापरायला, घरी 5 लिटर सकाळी आणि संध्याकाळी 5 लिटर, जॉईंट फॅमिली असल्यामुळे मग आम्ही घरी वापरतो आणि दिवसाचं साधारण दोन्ही वेळेचं मिळून 70 लिटर दूध आमचं डेअरीला जातं.
1: पूर्ण दूध म्हणायचं?
0: हो.
1: अच्छा, मग तुम्ही सांगितलं की पुढे तुम्हाला करायचं दुधावर प्रोसेस करायची आहे, काय वाटतं ताई की इतर व्यवसायापेक्षा हा व्यवसाय आहे जो शेतीला पूरक आहे, कसं वाटतं तुम्हाला?
0: नक्कीच खूप फायद्याचं आहे. जे ही शेती करतात, जे पुढच्या पिढीचा विचार करणार आहेत, पुढच्या पिढींसाठीच हे खूप फायद्याचं आहे. एकतर तुम्हाला माहिती मार्केटमध्ये किती भेसळ चालू आहे दुधामध्ये, किंवा जेही काही अन्न राहू द्या, पॅकेजिंग करा, त्याच्यामध्ये ते फूड प्रोसेसर आलं, परत ते टिकण्यासाठी जे वापरतात ते आपल्याला बॉडीला हानिकारक असतं आणि जेवढं आपण ऑर्गॅनिक राहू, जेवढं आपण नैसर्गिक पद्धतीनं राहू तेवढं पुढची पिढी आपण निरोगी राहू. मग हे नेहमीच फायदेशीर आहे की आपण आपले शेतीमध्ये जे ऑर्गॅनिक खातोत ते पण इतरांना दिलं तर ते आपल्या पुढच्या दृष्टीने, आहाराच्या दृष्टीने हे खूप महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच,
0: जेवढं तुम्ही ऑर्गॅनिक राहसाल खासाल तब्येतीसाठी चांगलं आहे.
1: नक्कीच. तुमच्याकडे एवढी जनावरं आहेत, त्याचं शेणखत निघत असेल, मग त्याचं काय करता?
0: शेणखत सहसा तर शेतीसाठी लागतंच आणि मुद्दाम आम्ही असं केलेलं आहे जे मुक्त संचार गोठा आहे तिथे ते शेण साचून राहतं, म्हणजे त्यांचे पाय वगैरे स्लिप होणार नाहीत आणि त्याचीच माती तयार होती, ते बेडिंग तयार होती त्याची. आणि उरलेलं समजा असं काही पिकांना वगैरे जिथं गरज आहे तिथं ते शेणखत वापरण्यात येतं.
1: म्हणजे तुमच्याच शेतात वापरता की विकता तुम्ही?
0: नाही नाही, घरीच शेती भरपूर असल्यामुळे.
1: अच्छा, किती शेती आहे तुमच्याकडे?
0: 60 एकर.
1: अच्छा, 60 एकर शेतीला मग हे एवढं शेणखत एवढंसं पुरते का?
0: पुरत नाही, पण सध्या तरी आहे ना शेणखत म्हणून आहे, बाकी तर वापरावंच लागणार आहे खत वगैरे.
1: तुम्ही सांगितलं की तुमचा पूर्ण म्हणजे तुमची जॉईंट फॅमिली आहे, ही जॉईंट फॅमिली असल्यामुळे शेतीला पण मदत होत आहे, सोबत तुम्ही जो पूरक व्यवसाय करत आहात तो त्याला पण मदत होत आहे. तुमच्या मिस्टरांचं काय म्हणणं आहे की तुम्ही या म्हणजे इकडे लक्ष देता, गोठा व्यवस्थापन करता, त्यांचा हातभार काय म्हणतो?
0: मुळात त्यांचा हातभार जास्ती आहे माझ्यापेक्षा. मी त्यांच्या मागे आहे की त्यांना आवड आहे. ते हे जे मी तुम्हाला तंत्रज्ञान सांगितले गोठ्यामध्ये वापरतोत आम्ही फॉगर त्यांचे ते नॉन स्लिपिंग मॅट वगैरे हे ते म्हणजे त्यांच्याच इनोव्हेशन म्हणजे त्यांचीच विचारांनी हे नवीन पद्धतीचं आम्ही सुरू केलेलं आहे की चला करून पाहू आपण आणि पुढचे प्रगतीसाठी म्हणा किंवा एक एक लेवल सुधारण्यासाठी म्हणा आम्ही नक्कीच प्रयत्न करत असतो.
1: नक्कीच नक्कीच. तुमचा हा जो विचार आहे की तुम्हाला आणखी प्रोसेस पण सुरू करायची आहे, दुधावर प्रोसेस करून तुम्हाला तेही विकायचं आहे, नक्कीच पूर्ण होईल. शेवटी जाता जाता अनुजाताई मला सांगा की इतर ज्या ऐकणाऱ्या महिला आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: स्वतःसाठी तर सगळेच जण करतात. तुम्ही एक समाजाचा जर विचार केला, समाजाचा किंवा पुढच्या पिढीचा, माझं असं म्हणणं आहे पुढच्या पिढीला निरोगी जर ठेवायचं असेल तर ऑर्गॅनिक म्हणा किंवा जे प्युअर आहे, जसं आपण आताची पाहत असतो रोगराई किंवा हे जे करोना किंवा मग हे कॅन्सरचं जे प्रमाण आहे, त्याचसाठी स्वतः जर तुम्ही ह्या गोष्टीमध्ये उतरसाल, जेवढं प्युअर ऑर्गॅनिक राहण्याचा विचार करसाल तेवढं ते आपली पुढची पिढी निरोगी राहील.
1: निरोगी नक्कीच नक्कीच. तुम्ही सांगितलं की प्युरिटी खूप म्हणजे शुद्धता फार महत्वाची आहे. आपण जर काही अशा छोट्या छोट्या व्यवसायाकडे वळत असू तर नक्कीच पुढची पिढी जी आहे ती नक्कीच निरोगी राहील. तर अनुजाताई आज आपण इथे आलात आणि आमच्याशी अगदी महत्वाच्या विषयावर म्हणजेच गोठा व्यवस्थापन या विषयावर अगदी सविस्तरपणे बातचीत केली. त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आणि ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने भगिनींच्या वतीने आपले आभार मानते आणि आपला निरोप घेते. धन्यवाद. नमस्कार.
0: आपणही मला बोलवल्याबद्दल आपले आकाशवाणी केंद्राचे खूप खूप आभार.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण गोठा व्यवस्थापन याविषयी अनुजा बंडू शहापुरे, मुक्काम पोस्ट ढानकी, तालुका उमरखेड, जिल्हा यवतमाळ यांची भावना कांबळे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली आहे.

0: आणि मंडळी, आता वेळ झाली आहे कार्यक्रमाची सांगता करण्याची. भेट तर आहेच पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत भावना कांबळेला अनुमती द्या. नमस्कार.
1: माहितीचं वावर किसान वाणी.

0: वेळेवर पेरणी भरपूर उत्पादनाची खात्री.
1: अहो सर, शेतीची माहिती शेतकऱ्याशिवाय जास्त चांगली कुणाला असणार. बियांची पेरणी तर योग्य वेळीच केली.
0: मी पिकांबद्दल नाही, एनपीएस संचय बद्दल बोलतोय.
1: सर, हे एनपीएस संचय काय?
0: एनपीएस संचय हे भारत सरकारचे प्राधिकरण PFRDA द्वारे चालवण्यात येणारी एक पेन्शन योजना आहे, ज्यामध्ये 250 रुपये भरून खाते उघडून पैसे जमा करत राहिल्यानंतर वृद्धपकाळी दर महिन्याला पेन्शन मिळेल. आजच एनपीएस संचय मध्ये पैसे साठवायला सुरुवात करा आणि आपले भविष्य सुरक्षित करा. अधिक माहितीसाठी कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा आपल्या बँकेशी संपर्क साधा. रहा भविष्यासाठी तयार एनपीएस संचय सोबत.
2: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक सतीश भोयर, अंबादास इंगोले, मारुती ठक, उन्नती राऊत.
3: नमस्कार, आज हमारे साथ जुड़े हैं डॉक्टर मोहम्मद गौस शेख खाजा, पीडियाट्रिशियन उमरखेड़ से, जो मॉनसून के दौरान बच्चों को सेहतमंद रखने के लिए कुछ जरूरी सलाह और टिप्स शेयर करेंगे. डॉक्टर, मॉनसून के मौसम में या जब स्कूल दोबारा शुरू होते हैं तो बच्चे ज्यादा बीमार क्यों पड़ते हैं?
4: इस मौसम में बहुत सामान्य बात है. स्कूल खुलने और मानसून शुरू होने के दौरान बच्चों में सर्दी, खांसी और बुखार जैसी समस्याएं अधिक देखने मिलती है. मौसम में बदलाव, बारिश में भीगना या लंबे समय तक गीले कपड़े में रहना संक्रमण का खतरा बढ़ा सकता है. साथ ही छुट्टियों के बाद बच्चे फिर से कक्षा में एक साथ आते हैं, एक दूसरे के करीब रहते हैं, साझा चीज़ों को छूते हैं और लगातार संपर्क में रहते हैं. ऐसे में वायरल संक्रमण एक बच्चे से दूसरे बच्चे तक आसानी से फैल सकता है.
3: एलेम्बिक फार्मा द्वारा जनहित में जारी.
2: माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांना वाढदिवसाच्या अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक गणेश दुबे आनंद झोळ, एकनाथ माहूरकर, दारव्हा.
5: हॅलो आणि वेलकम. पावसाळ्यात लहान मुलांची काळजी कशी घ्यावी आणि त्यांना कसं हेल्दी ठेवावं यावर काही महत्वाच्या टिप्स देण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत बालरोग तज्ञ डॉक्टर सारंग तारक.
6: हो, ही गोष्ट या काळात सामान्य आहे. शाळा सुरू होणे आणि पावसाळ्यात सुरू होणे यामुळे मुलांमध्ये सर्दी, खोकला, ताप यांसारख्या तक्रारी वाढतात. हवामानातील बदल, पावसात भिजणे किंवा ओले कपडे जास्त वेळ अंगावर राहणे यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते. पालकांनी मुलांना

0: नियमित हात धुण्यास सवय लावावी. पावसात भिजल्यास लगेच कपडे बदलून द्यावेत. ओले बूट मोजे गणवेश घालून शाळेत पाठवू नये. जर मुलाला सर्दी खोकला किंवा ताप असेल तर त्याला विश्रांती द्यावी. तसेच उघड्यावर मिळणारे अन्न खाणे टाळावे आणि स्वच्छ आणि ताजे अन्न खाण्यास द्यावे. अशा छोट्या सवयींमुळे मुलांचे आरोग्य पावसात चांगले राहण्यास मदत होते.
1: अलंबिक फार्मास्युटिकल लिमिटेड द्वारे जनहितार्थ प्रसारित.
2: भारी असोला जिल्हा परिषद सर्कल तर्फे माननीय नामदार संजय भाऊ राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त अनंत हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक संजय रंगे, संदीप सरोदे.

0: दरअसल मंजू भाभी, बात यह है भाभी कि मैं उनके करीब से जब भी गुजरा बहुत चाह कि एक बार शील जी कहकर उन्हें पुकारूं, पर जाने क्या हो जाता है भाभी, मुंह से आवाज ही नहीं निकलती, जुबान को जैसे लकवा मार जाता है। और फिर भाभी, अगर सबके सामने वो मेरी तरफ अजनबी निगाहों से देखकर मुंह मोड़ लेती है तो मेरा कलेजा फ्लैट हो जाता है। और भाभी, फिर पता चला वो तुम्हारे पास है।
1: आकाशवाणी मुंबई, सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट। महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन। विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल। महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल। सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे। आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव। मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक। मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे। गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, त्यामुळं गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे। भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळं परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे। भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे। कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे। दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना, हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली। यात कोणावरही अन्याय होणार नाही, असं ते म्हणाले। उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली। अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं। विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही, अशी तरतूद या विधेयकात आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते। अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे। विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे। या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल। MPSC अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी CBT अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं। केंद्र सरकार, विविध राज्य, बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे CBT पद्धत अधिक उपयुक्त आहे, असं सेलार म्हणाले। विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला। विधान परिषद उपसभापतीपदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला। सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत, असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे। ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

0: पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. PPF अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर NSC अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातीय भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रूपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने, तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळं देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महा

युतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग नव्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.